0: es un terengue jobón. Jobón.
1: Hanster bana release kuri varakamya film kam gawa res tuge lave mi jahan ladini be intiha milav age namaki garin dia gar 30 90 minute hinga fmeni no deke me ghats dibe fm mi gadi ga kuri mi genda ehun teringe hobun mi show yaki ehun teringe baver ruma ikki ka kuri genda show e show gawa ka ta kalam benu wa fara ta kun na note kuruma message kuruma genda ni psm ea medur koti fm 91 mi page mi ge turu hum ek kone ka ka den benu khasa message nu ni migeti ado halam benu khasa laveng ikum gawana mes migadi ke tere ga message kurum ke fursate be request kurum ken damwe ami esa banika sama lipfawa message mikial deni ali ke faratun lipfawa message mikial deni fm kudin kihine hama war rangal umid kurang ali ves rangal wanikama ali ya jahala dibala migadi ga badike ga ule migadi ga badike gule kudin kudinna ओके मिगडी ग बदिगे ग उले कुदिन कुदिनना पूल मांगु लवा मि लवायकी कुरी गे फोनि हंदान तकें आवा लवे ओके हम मिगडी ग बदिगे ग मसकत ग मि उले कुदिन हासकों अली गे फरात मि जहाल दे लवे की पूल मांगु मि लवा मि उदित अदि अलका की आफ वा लवे नवारस्ते कनो दे फसवना हर गे फिल्म राजा गहिमना फ वा लवे मि

0: साथी मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: नो दिहे एक मेगाहर्ट्ज़ दिवे ही एफएम